0: मतों आतं खोरे जेंचन रोला मतों आ चोरा तोने खोरे मतों आ खोरे कुंग साम ये वाची शाजे गच्छे बोरे
1: जीजे नांची जेंचे जेसों ला सुंजु हुने रोला दे याता यारे शुसों ला दिनें रोला ख्यातु ये वाची शाजे गेने शेदे दें याता दिन दिन जो यू खोयो के